0: भावभणीनो सर्व याजक धर्मिका आणि सर्व लायिका म्हणजे मोगाच्या भावभणीनो आम्ही सर्वांनी देवाची खुशी आमच्या जिवितांत केली जाल्यार आम्ही कणीकच निराशी जावचे ना, कंतिस्त जावचे ना, बेजारान उरचे ना, रागार जावचे ना, पदकान पडचे ना. आमेन.
1: इदळवरे पक्षीगिरे फिरगजीचो विगार बाप मनादिक मेल्विन नोरोन्ना हांचे तावन उलयिल्लो उलोप आणि दिल्लो संदेश आम्ही ऐकलो. ऐकत रवा रेडिओ सारंगी 107.8 FM रंगरंगाळजीनी.

विश्वास आहे पण कन्नडांना कन्नडाचा बऱ्याच भाषा वाटायला एक विश्वास आहे.

0: astiyek firgası igası urdaleri regular priest natullo yajakte residential yajak natullo ella patane tullo anta pasoti
1: ella purtaun yon ki tullo tuvel lagta
0: 40 kilometers ani road part aslevur mi ek varasal minimum time lagtullo private vehicle aller bus sariye jidaller
1: 2 din gante
0: oi kitak frequent bus thol thola sa nanta rakon podu pattene magire ta 40 kilometers at maybe 30 kilometers forest area.
1: Oh, yeah.
0: So that kathiri unche
1: risk
0: hoy ta panna so sa pile
1: runwards
0: hoy ta wat me jeju tanion thai travel over me thai chi sa wadum sa jali thai mungo town at kristown lok me ek sai scoot ma kristown kut ma sat punti siddhi lok nahi ಥೈ ಕುಟ್ ಮಾಸ್ ಚಿಂತಿ ದೂಸರ ಹತ್ರ ಕಡೆ ತಗೊಂಡು ಸೆಟ್ಲಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜಾವನು ಕುಮಟ ಹೊನ್ನಾವರ್ ತಾ ಸೈಡ್ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ತಾ ಸೈಡ್ ತಗೊಂಡು ಇವನು ಸೆಟ್ಲಲ್ಲಿ ನಾ ತರ ಕಾಮ ಆಗ್ಬಿಡೋಣ ಇಲ್ಲಿ ಲೋಕು ಮುನ್ಗೋ ಟೌನ್ ಅದಸ್ತು ದೆನ್ ಮಗಿರ ದೋನು ಸಬ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸಸಾತ್ ಮೈನಹಳ್ಳಿ ಮಗಿರ ಉಗ್ಗಿನ ಕೆರೆ ಥೈ ಸರ್ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕ ವಸ್ತಿ ಕತ್ತ ಅನಿ ಥೈ ಏಕ್ ಮೈನಹಳ್ಳಿ ಅಂತ ಏಕ್ ಪನ್ನಾಸ್ ಕುಟುಂಬ ಅನಿ ಉಗ್ಗಿನ ಕೆರೆ ಅಂತ ಏಕ್ ಸುಮಾರು ಪನ್ನಾಸ್ ಕುಟುಂಬ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕ ಕುಟುಂಬ ಸಾತ್ ಮಗಿರ್ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕ ಖಾಲಿ ಕ್ರಿಸ್ತಾವ್ ಮಾತ್ರ ನೈ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕ್ ಮುಸ್ಲಿಂ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕಿ ಅಸ್ತ ಹಿಂದೂ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕಿ ಅಸ್ತ ಅನಿ ಥೈ ಅನಿ ಏಕ್ ಹಳ್ಳಿ ಮುಸ್ಲಿಮಿ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕಿ ಅಸ್ತ ದೋನ್ ಹಳ್ಳಿ ಅಸತ್ ಮಗಿರ್ ತೋಡೆ ಹಳ್ಳಿ ಅಂತ ಥೈ ಹಂಗ ತಯಂಗ ಹಿಂದೂ ಲೋಕಿ ಅಸ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕ್ ಸೋಡ್ ಅಸ್ಸೋ ಯಲ್ಲಾಪುರ್ ಮಗಿರ್ ಹಳ್ಳಿಯಾಳ ಅಂತ ಯಲ್ಲಾಪುರ್ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಯಾಳ ಅಂತ ಸುಮಾರಚಿ ಹಳ್ಳಿ ಅಸತ್ ಅನಿ ಥೈ ತರ್ ಫಿರ್ಗಜಿ ಅಸತ್ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕಾಚೆ
1: ಪಣ ಕೊಂಗಣಿ ಉಲೇತಾ ಥೈ ಲೋಕ್ ತೋ
0: ಬೈ ಪೂರ್ ಸಿದ್ಧಿ ಲೋಕಾಂಚಿ ಮೈನ್ ಬಾಸ್ ಕೊಂಗಣಿ
1: ಓಕೆ अशा जाल्यार तुमची मायभास कोंकणी थंयसर जिवाड उरोवंक हे एक कारण म्हणटा कित्याक ते तांकां हेर बसो येनातल्यो म्हळ्यार येतले जाल्यार ती कोंकणीन येता तुमकां पदर तुमी रिजन्सी करच्या वेळार जावं पुरा लगभग एक 30 इयर्स पयले 30-35 इयर्स पयले आनी आतां तुमी म्हणजे केलो अशें सगळें 2-3 वर्सां जालीं मात्र तुमी हायस्कूल असो हेडमास्टर असो तेवळचे आनी आतांचे परिगेतेक मुंडुगड बदल्लां गे फादर अभिवृद्धी जाल्या गे जेजुइतांनी कशें थंयसर एक रुता म्हणचे की आमी बरेंपण केलां म्हणून रुता जावचे एक सामान्य वर्त बरेपण केलां कित्याक हांव 2001 मुंडुगोडाक एका म्हयन्याच्या कॅम्पाक पावलो म्हणजे त्या फादर स्टॅनी डिसोजा डिरेक्टर आसता पूण स्टॅनी डिसोजा डिरेक्टर लॉयल असो स्टॅनी मिरांदा थंय आसले ते अजून उडा आसा म्हाका तो आनी त्या जाळ्यार इल्लीशी बदलावन दिसताले कित्याक इस्कॉल असो भीत आसली आनी म्हयना हाडली त्या गांवांक परत गेलो पूण आतां ताच्या उपरांत लगभग 26 वर्सां जाली ताच्या पयलींची 5 वर्सां आदी तुमी आसले कशें आसा फादर तुमी येताना कशें आसले आनी आतां सांगचें जाल्यार तुमी
0: आतां कोडयाळ टावन कोणी गेलो जाल्यार त्या मुणगोडच्या गांवांक आणखी बारीक पाटी उरलो गांव तूं म्हणटा कित्याक आमच्या हांगाचे अभिवृद्धी मागीर थंयची अभिवृद्धी पळयल्यार बारीक स्लो डेव्हलपमेंट त्या खातीर आणखी थंयसर लोक मोस्त अभिवृद्धी जावंक आसा पूण आमी थंयची हांवें 1991 नोय सिटी टावनी म्हाका थंय मिशन एक्सपिरियन्स वचूंक अवकाश मेळिल्लो आनी थंयची मागीर आतांची आमी व्यत्यास पळयल्यार मस्त व्यत्यास आसा पयलीं तांची घरां ल्हान ल्हान गुडसुलां आशिल्लीं आतां तांची घरां सुमार बरी जालांत पयले तांच्या मुणगोडाक ये जी जाल्यार थंय कसलीच वेवस्था नातली मागीर तेंच्यान ते एक शौचालया ती वेवस्था मस्त इम्प्रूव जाला मागीर ताच्या हळ्ळी तावन आणखी मैनहळ्ळी तावन पळयल्यार आणखी राना भितर हळ्ळी आसले थंय रोडूच नातुल्लो गवळी लोक आनी परत जेवचे कडेन मागीर आतां हरियाका कुटुंबांत आतां बायका आयलात मागीर पयले हरियाक एकाच एका कुटुंबांत एक शाला गेल्लो व्यक्तीत पळोवंक मेळनातलो आतां हरियाका कुटुंबांत ते चड शिकार ना जाल्यार एटलिस्ट एक 10 PUC थोडे जण डिग्री म्हणजे केल्ले सभा जण तुका पळोवंक मेळटात आनी त्या उर्वी जनरल अवेरनेस पुरा कडेन आयला मागीर पयले फुल मुणगोड तालुकांत डिग्री कॉलेज आशिल्ली टावना भितर एक मागीर आनी एक 25 किलोमिटर पयस आनी एक आशिल्ली आतां जाल्यार ही प्रायवेट कॉलेज आमची एक लॉयला कॉलेज आसा मागीर आनी एक टावनांत एक मोराचीचे आसा चड प्रायवेट कॉलेजी चड PUC नात पूण हायस्कुलां चड नातिल्ली पयले थोड्या एरियांत हायस्कुलां नातिल्ली पूण आतां सबार हायस्कूल आयलांत सबार

0: आता मी केस केला, गव्हर्नमेंटाने सुरू केला होतं आणि तसे बदलावण सभा रीतीची झाला, पूण सोमकोची वाट आणखी मस्त सामने येतात.
1: ओके, बाब जॉन्सन आमच्या संगत हजर असताना हांवें एक उतर तुमच्या संगत स्पष्टीकरण रितीन दिवंक जाय. मंगळूरच्या बेंगळूरच्या व्हड व्हड कॉलेजांनी आमचे जेजुईट पाद्र्या पावरतात, थंयसर फी जाता, थंयसर हे येता जाल्यार तो आयलोलो फिजो साईवाज मुगाशन मुंडुगोड बिजापूर आणि हेर गुलबर्गा असल्या त्या गावच्या लोकां खातीर ते विनियोग करतात म्हणटासतना निजाय की हे मी हंगात हांव थंय व्हरता. थोडे पोटी आम्ही म्हणटा जेजुईट संस्था सदावत जावन प्रॉफिटार ना, थंडी जावन ना, धाकल्या रेडिओ सारंगी जसो असो नॉन प्रॉफिट म्हणटा आम्ही. आणि असे म्हणटासतना पाद्र्या थंय वावुरला जाल्यार कितलोसो लोक थंयसर ते तांच्या एज्युकेशन देत असताना आतां तांणी दिल्ली एक वृत्ती सेवा जावन आसा. मुंडुगोड थोडे तरी सरकारी कामांक गेल्ले आसाच फादर, ते तुवें कितले तुमकां संतुश्टी जावंक पावला फादर?
0: मुंडगोडावन आम्ही खाली एक सिद्धी लोकां लागीं मात न्ही, सिद्धी लोकांक आम्ही प्रायोरिटी दितले, पूण ताच्या संगता थंयसर ढवळी गोल्ला लमाणी
1: तिबेटियनी लोक आसा,
0: तिबेटियनी आसा पळय, पूण तिबेटियन तांकां ते रेफ्युजीस जाल्ल्यान तांकां तांचेच सेपरेट वेवस्था न्ही आसा आनी तांकां इंग्लीश माध्यम इस्कॉलाक वेतात, नंतर तांच्या भाशेच्या इस्कॉलांत ते शिकतात थंयसर, सीबीएसई इस्कॉली आसा तांचेंत. पूण आमी फोकस दिवचे दुसऱ्या पाटी उरलेल्या कम्युनिटी संगता. आणि मला खबर असा 91 हा त्या गवळी हळ्ळ्यांची वेताना त्या फुल हळ्ळ्यांत एकलो इस्कॉलाक गेलो आसतलो आणि कन्नड उलोवंक येवचो त्या कुटुंबा फुल हळ्ळ्यांत एकलो वा दोग आसतले, त्यावरी तसल्या लोकांक आम्ही इस्कॉलाक हाडले. आणि पहिले ते शाळा सुरू केल्ले आम्ही 91 ओल्ड फादर लॉरेन्स पिंटो आसलो, तो हळ्ळ्याक वचून भुरग्यांक चूज करून इस्कॉलाक आपण हाडटलो आणि त्या तशें ते इस्कॉल सुरू झाले. आणि त्यावरवी फर्स्ट जनरेशन स्कूल गोवर्स त्या
1: पात्रांनी म्हणतात लॉरेन्सांचो घराघरान असं आपोवन हाडचे जाऊन तांकां समजवचे शिकप करा म्हणून ऐकनातल्या वेळार
0: मागीर थोडे पेरंट्सां की पयस तांच्या भुरग्यांक हॉस्टेलांत दवरचे जाल्यार धैर्य पावनातले, सो त्या तांकां आमी धैर्य दिवचे आसले. आणि असे आतां काल बदलला, आतां आमकां भुरगे सोदून येतात, पेरंट्स सोदून येतात तांच्या भुरग्यांक इस्कॉल धाडचे म्हणून, कित्याक म्हळ्यार ते फर्स्ट जनरेशन इस्कॉल मेळिल्ले सभार हळ्ळे ती तांणी इसल्यार पहिल्लो ग्रॅज्युएट जाल्लो ना तर हायस्कुलाच्या हंताक पावलो लॉयर हायस्कूल सभार हळ्ळे ती तसे दाखले आसात. आणि त्यावरी तेन ते एक आमकां संतोष, एक शैक्षणिक क्रांती लॉयर हायस्कॉल जेजुईटांच्या इस्कॉला मुखांतर मुंडगोडान जाला म्हणून खंडित धैर्यान आम्ही सांगितलं.
1: मुंडगोड जर अभिवृद्धी झाला जाल्यार लॉयर हायस्कूल आतां आणि थोड्या व्यक्तींत आणि अशा तांच्या गावात एक व्यक्ती अभिवृद्धी येताना उरल्यांक दोघां त्या गावात प्रेरित करता. आमच्या कोडियाळाक कंपेर केल्या आमचे आणि मुझे मात म्हणले पळयता, ते मुझे म्हण पळयता आमचे म्हण पळोवची परिगत तुम्ही ते उपजयले आसा. फक्त तुमचे सांगता मस्त उलयता, एक ल्हानसो विराम घेता. मुझे मोगाचे घर एक सोबीत पद असा, आयवन सिक्करान गायलेले ते पद आम्ही ऐकून या बेलफेरे बिंबाचे साहित्य.